0: काम करूंक शिपडटा.
1: कांय ना न्ही, सकाळी उठल्यार जालें, शिप्प सगळें झाडल्यार जालें, पुसल्यार जालें, चारय जाणां धुल्यार जालें, मागीर म्हाका निकाळा सिंग चा तिंटी करून दिल्यार जालें.
0: काले कालाशी
1: कोलिक्स कोलिक्स कोलिक्स सांग चा तिंटी करून
0: दिल्यार जालें. कोलिक्स तू का कालाशी, आता कोलिक्स न्ही रे तुवें कालाशीक आनी चा तिंटी करून दिवची जाल्यार तूं गॅरंटी खंय मलपे मसली धरून वयचे बोटीर वता घेवन.
1: मलपे तोडटा सोड न्हू, पूल तोडी वसना बावी येल्ली कप्पे ताजे सोडून ये. चा तिंडी जाली न्ही घेवन ये, मागीर असा पळय ये जनपरां आमी गूण दर्यांत आसता सबीत दर्यो बरे बरे बरे बरे सायजीचे कोरण मेळटा. दनपरां कडयेक आसा पळय बरी कोरण आंबोड तीक कडी करची. मागीर असा पळय इल्ले बारीक शिमट्याचे तारले रूस नात, इल्ले मोठ्या शिमट्याचे तुका सायजीचे तारले दितो ह्या सायजीचे ते तारले इल्लेशे ते फ्राय करची. मागीर रांदू एक कारणाचे नुस्तें गेल्यार जाले
0: ते कोणाक तांड्या लागी
1: संबंध ना म्हणताय न्ही. आता आमचं पात्रा पासून गार्डनिंग करतो अमूल्य असा, त्याचे नाव कितले बरे अमूल्य, पळयल्यार ताजे नाव अमूल्य म्हणून कोणाक पात घेऊन जाताय जायना. तशें थोडे पुरो आम्ही भात्ये पडता कळले न्ही, ताचे सोडून ये. दनपरा जेवणाचे झाले, संजेर असा पळय कोणी संजेर तू संजेच्या चायक बरे पानपाळे बसून कोळून दिजे.
2: म्हाका पानपाळे कोळूंक बरे करता सर शिवाटा. पानपाळे अशे भाजले जाले रे आनी अशे
1: काले पानपाळे अशे भाजल्यार जाले अशे कोळील्यार जाले मांद्री कोळूंची न्ही. पानपाळे भाजून कोळयताना ताच्या भितर गोड नारल असाचे आनी तुवें कोवळिल्ल्या कडे अशें तीण पळयताना कोणी गोड आनी नारल एक दुखून पटलून धर न्हू. कशें स्लॅबाक काँक्रीट घालताना जेल्ली रेवून शिमेंट घालून घालतात पळय तशें पटलून धर ना साजे. खाली तुवें बाजून दिवचे कोवळून दिवचे जाल्यार मुदो करून दिवयात न्ही. बरें कोवळून आसून बरें दिसाजे
0: रे ना ना जाल्यार तुमकां नारवळे पळय केल्यार दिल्या
1: केदाळा ऑगस्टान आटीक गे इल्ली मेत्ते प्याजी कर न्हिता रे
0: जाय जाय
1: आनी आटी चामासे दिसिल्ले ते केत्ते हांड वाटून दिता.
0: तुझ्या कडे हे बरं उलयता रावल्यार म्हाका जायना, म्हाका कामां वसाचे.
1: तुवें उलयना जाल्यार बरें खोनये करेक्ट तर जाता.
3: खोनये हेणे काम म्हणटाना म्हाका कुडो आसलो, म्हाका हे शिकपाचे कॅप्टनचे काम वदगण खोनये.
1: हांव कसो आसलो हेप्पुला हेप्पुला भशेन आसलो. आता ह्या वताक ते गुण दर्यांत रावून हात पुरा काळे जाला खोनये आनी सांगले कसे न्ही थंय म्हाका फुड्ड समा लागना जीव बगून गेला खाली कितल्या कांटो जावन गेला
2: सुके आंबाडे जाले
1: बरी तेंच तेकाच. आनी खाले कसे न्ही गुंड दर्यान कितले खाल्या रे पोटाक लागना न्ही. आनी खाले कसे बोंडे वालची भाजी बोबळी कुवाळे थंडाय कन खर बरो जाला. तेकाच हांवें खाले चिंतला कसे न्ही हांव हे शिपाच्या कॅप्टनचे सोंड काम सोंड न्हू फ्लाईट असो कॅप्टन जायचे म्हणून चिंतलो.
0: तू पहिले डिसाईड कर तुका शिप्पर काम जाय की नी फ्लायटार काम जाय की म्हणून मजा लागतार तुवें वतय कामाक वयचें बरें
2: वळ थंय म्हळ्यार खंय रे
0: तुज्या तो वटलाक

इस प्रतीक पोटी ताळू उमाळू कार्यक्रमा मोगाचं स्वागत. माईक सायमनाची दोन सुंदर पदं आम्ही ऐकल्या उपरांत परत आणि दोन सुबीत पदं आम्ही ऐकूंक आसा. स्वप्न सुंदरी आणि संगतस अनेक भो अपुर्ब्याचे पद स्वरूप ने तुझे आयवन सिक्वेर आणि ग्रेशन डिसोजन गायलेली ही पदं मोगोच्या नाता प्रस्तुत ऐकत रहा रेडिओ सारंग 107.8 FM इथून असा रंगरंगाळ जिने

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका सुमेस्ता मोग असो स्वागत म्हणता.
1: संत अन्नमयची फिरगज तट्टाम दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आणि नावा केवल काल्पनिक. निज जीवनांत कोणाकच कसलेंत संबंध असचे ना, केवल काल्पनिक. आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा.
2: गोंयच्या बोटीचे खंय गुंचाय ते गोंयची बोट आमकां कर्नाटका बॉर्डर दांटून येत गोंयच्या बोटीची इल्ली आमकां उपद्र गिलमोन या तो गिलमोन आमचो पात्र ताणें आंगरच येवचे या ताणें आंगरच येवचे जाल्यार कशी ताका सायड दिवन आमी मुखार वेता म्हणटना ना वय मुखारायचो असो गुडो या वास लागी हांव आमी कशी मजे शिकपू गुंडोन गुंडोन दाव्याक मारून गेलो नाजाल्या टायटानीक शिपा भाशेन पाशका हे बरं असून हा चला मेळटाय ब्लॅक अँड व्हाईट हाडला ती आमची आदली टीव्ही ते बास येयलो जावं प्राणी घडू हे एक ब्लॅक डॉग असा
3: ते आज्ञाला गेलो फेटो
2: ते असून नाळे नाळे फोन मारतेने सेम टायमिंग अल्ली अल्ली दरे तडी शिकव बाय
3: देवा नुसतं राखले रे शिपाटा तुका वडोडले गुड आयले आईस असो आईस वडलो गुडो आयलो आपटो नाही कोशं पुराण नाही इलो म्हणा लागलो निंगे पूर्ण शिपाटा तू शिप बरे झाले
2: काय लागले त्याने शिपाट शिपर जून जुलै ध्यान म्हणजे बरे चढ पाऊस येतो ना यो शिपट हरदे भरतो नु नेव्हीची शिप काढून मुखार वेता
3: नी हार्दे भरतो मुखार सांगो बुडल्यार तुका कितें उरल्यासो जीव धर्माक वता न्ही तुवें सांगचे पळयताना शिप्पर आसल्यार बरी दिसना न्हय सायबा खंय मासलेर दोनी दोनी आसल्यार बरी दिसताय
2: दोगी जाणां ही अपडेट जावं ना अपग्रेड जावं ना ती रेल्पटा हांव आसा पळय भयंकर बोट चलोवचे म्हज्या मुखार कोणी ना या हांव आसा पळय एक तर वटी
3: तुझ्या मुखार कोणी रावल्यार ते फाटच्या
2: तशें न्ही रे अल्बर्टा तुका कित्याक समजना सैबा अरे हांवें आसा पळय भयंकर बोट चलोवची म्हजे हांवें एक पटी म्हजे शिप चलोवंक सुरू केले गी खंयचो उसांबळ दर्याय थंय शांत जाता कितले गाल्या किया पयर राती सुमार 12-1 जाले मध्यानेची हांव शिप चलो नासतना दोन ताटे म्हाका पळोवन हसतात अनये काय ना जेश्ट अशे दोळे सोडले मात्र बुक्क करून उदका भितर गेले भयंकर भियेतात न्ही मागीर सादारण एक वरां 2-3 जायत दोन व्हडले व्हडले यलक्यो म्हाका पळयले हांवें तांकां पळयले तेणी म्हाका पळयले हांवें तांकां पळयले
3: पळयल्ले पुरो मुखार पुरो
2: एक उडी मारली अनये अशी उडी मारली की कानाच्या सायडीन दोन माशार झाले अशीच कान कापुरल्या भशेन झालं
3: कॅच तरी जाल्ले
2: कॅच धरून काले आम्ही सणे गुळो रे
3: तुझी येल की उडी मारली पळो ना पळे आम्ही इतलं म्हणजे कानाचा अर्थ कुडको कसं गेलो म्हणून
2: कानाचा कुडको गेले कान फ्रिजान धरू हे काय जाईना पलंग जाता
3: आणि तुका मागीर गरगटांनी पळोवन कर्र कर्र करू ना नी रशी बटा आणि सांगतारांनी तुका पळोवन मिशिया पिटो न्हू डिस्को नास केलो तशेंच इले दडये रे तुका पळय बाय शिबट म्हळे आणि बांगडे आणि तारले तुका पळय नासले
2: रे तुका कशें कळलें बेटा
3: तुवें सांगताना हांवें अंदाज केलो आता ते पुरा आसूं दी आता तू येताना आमकां काल हाडून येयलाय
2: तुवें कशें चिंतलें हांव काय हाडनासतना येता म्हणून तूं कोली मनीस सुद्दां न्ही हांव एखादी येतीन येईन गे बाई तर वड्याचो मतीर घालतो
3: नी तू भट मारतना काल
2: म्हणजे कशें विसरले तशें काय हाडनासतना येत म्हणून
3: आसूं दी आता काल हाडलाय पळय ते वेगळी दी पळय
2: आम्ही खाली येते येईन घेऊन ये तुमकां सोडून घालीन गे अरे काल हाडला पिली तू पिली
3: अरे वडली पेटी हाडला पळय
2: पेटी कळली रे हे हंगा दुरी आता हे बघे बण्णाचे हाडला बण्णा बण्णा गळली श्रेणी श्रेणी गळली
3: हळदुवे मेळोवन दिसता बाग
2: हळदुवे पळयले ते इल्ले लहान झाले तुझी रोड जाय म्हणून असले काय कमी करना काय हांव आसा हेल्प कर रे देर म्हणल्यार तुका संवसारांत मस्त देर आसा उलो देर तुका खंय मेळचो पळे काल सोंडी पेंट वयताय
3: नशीब भाटा
2: ते मागीर गेली बाबा तिने दोन केस
3: आता बसले काय करची ती
2: नाही म्हणे तू काय म्हणशील
3: तुम्ही शिप्पर असो नो जन्मसली घेऊन यांची रे
2: अळे वनिये काल रात्री शिप तडी घेताना सुमार मध्यान राती 2 वरां झालं बरे डिसेंबर महिनो इल्ले थंड पडला आकाशाचेर संत्रेम सोपता त्या संत्रेमाच्या उजवाडा कसा पडला सदारण साईजाची 10 अंजल उदकान खेळते असा माका पळून 1 अंजल इशारा दिलो बेका बेका म्हणून आम्ही रपक्क स्किन सांगले ನಮ್ಮ ಅತ್ತೆ ಅಳೆನ್ ಮಟನ್ ಕಾಯ್ತಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಬೇ ಕುಮಿಳೆ ನಿಂತು ದಾ ಅಂಜಲ ಗುತ್ತು ಕರ್ನಿ ಏಕ ಅಂಜಲ್ ಮಜೆ ಶಿಪ್ಪ
3: ದಾಳ್ಯಾದಿನ
2: ಸರ್ಚೆ ನಿಮಗೆ ಭಾರಿ ರೂಲ್ಸ್ ಆತತಿ ತಶೆ ದಾ ಅಂಜಲ ಅಂತ ಏಕ ಅಂಜಲ್ ಗುತ್ತು ಕರ್ನ ಬೋಟಿ ಬಿತ್ತಾರೆ ಬೋಟ್ಲೆ ಯಾ ದಾ ಅಂಜಲ ಕೋಣಗಿ ಗುತ್ತು ನಾ ಕಂಚ ಅಂಜಲ ರೊಟ್ಲೆ ಮನ ಅಂಜಲ್ ಕಾಲಕ್ಕೆ ಪಾಡ್ ಕರ್ಚೆ ಮನ ಹಡ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಷಯ ಹೊನಿಯ ಮಂಡ್ಯಾನಿ ಕಡಿ ಬರೀ ಅಂಬೂಟ್ ತೀಗ ಕಡಿ ಕರ್ ಮೊದ್ಲ ಸ್ಲೈಸ್ ಬ್ರೇಕ್ ಕರ್ನ ಬೀನ್ಸ್ ಕಟ್ ಕರಿಜಿ ಬೀನ್ಸ್ ಕಟ್ ಕರ್ನ ಸವಿತ ಮಸಾಲೆ ತಾವ ಫ್ರೈ ಕರಿಜಿ ಓ ಅಂಜಲ್ ಘೇವನ್ ಎತ್ತಾನ ಅಮಸ ತೊಟ್ಟಮಸ ಚಿತ್ರ ಆಡ್ಸೋ ಶ್ರೀಧರ ಅಣ್ಣಾಸನಿ ತೋ ಮುಕಾರ ಮೇಳ ಸ್ಟೀವ್ ಹಾ ನೈ ನೈ ಶಿಬಟ ಅಂಜಲ್ ತಂದಿದ್ದೀನ ಮನೇಗರ್ ಅವನ್ ಟೆಗಳೈಲೆ ಎಕ್ಸ್ ತಕ 2 ಪೀಸ್ ಶ್ರೀಧರ ಅಣ್ಣ ಅಂಗಡಿ ನಾ ಜಲ್ಯಾರ 2 ಪೀಸ್ ಬೈರ್ ಉಳೆ अंजल घेऊन तिच्या तोंडावर असो ना खाली बंगार शिंगार कशी जाते असली
3: नी रे शिबटा तुवे उलवच्याक आणि तुझ्या कामाक बिलकुल मॅच जाणे साहेबा माका पातयणी ना
2: अळे रे अल्पाटा तुवे माका पातयचे नका साहेबीन माय एक पातय संतान माय एक पातय तो गांट घालतला म्हणतो तो गांट घालणं हा ते पुरे असो दी आता काल घुसेल बेटा तू मका इतले संधी सारताय नी आता तुझे काम कसे चलता रे बेटा तुझं वय बेट कसे चलता
3: मजे काम काल म्हणजे अशी बेटा खंचे वय त्या टीव्ही रिपेरीचे काम नाही साहेब
2: हा म्हणे काय गेली ती मासली दोन थैन तर फ्रीज भीतर रेगली हा नाही म्हणे हा ये काम असले कर नी म्हणे ओ अल्बर्ट सांगता खंचे म्हणे काम वय टीव्ही मेकॅनिकाचे काम नाही म्हणता या संसारात सुलभाचे काम म्हणल्यार टीव्ही मेकॅनिकाचे काय करूंक ना म्हणे काय करूंक ना दोन तीन कडे पाते लावचे इल्लेशे शोल्डर गन्नान शोल्ड करचे मागीर 2 दी 3 दी 4 दी 5 दी 6 दी म्हणचे
3: आणि आता घरा घरा वेचे शोल्डर गन घेऊन 2 दी 3 दी 4 दी 5 दी म्हणचे
2: काले वागा वेस घालू ना त्याने गन
3: गन रे
2: गन वागा येस असो नाही शोल्डर गन टीव्ही मेकॅनिक करताना शोल्ड करचे
3: ते
2: गन वेल्डिंग करचे वेल्डिंग
3: वेल्डिंग करचे तसेच
2: वेल्डिंग करचे
3: गन गन म्हणे
2: एक बेल्ट अंगडीची जाऊन सई बेड आणि येणे इतले शकेल का मग 2 दी 4 दी 5 दी 6 दी म्हणून आणि कोणाच्या बोराय भलायके बसून मागचे नाही येणे खाली मागचे का आले वारे जड पाऊस येऊ दे गोडगोड येऊ दे जगलाणे येऊ दे आणि काल येऊ दे आणि काल येऊ दे म्हणून आणि काल फेंगाल येऊ दे म्हणून आणि तसे करून करत आमच्या पात्र्याबाची टीव्ही फॅन जनरेटर एसी दमार पहिल्याच्या पावसात मागीर पोरच्या फेंगालात तो गॅलेक्सी वंश जागनेलो सगळे त्याचे रुटर मागीर काल ते इन्व्हर्टर आणि काल आणि काल त्याचे डमार येणे मागचे कोणाच्या बोऱ्या भलायके बसत नाही एक वारे जड गडगोड घसकलं एंच मागचे आणि 5 दिस होती म्हणजे
3: जाऊ की पुरा रे आणि मागून ते पादऱ्या माझे पाप नीत नसल्या बरी करून गेले नी रे तिथले टीव्ही मेकॅनिकचे काम सुलभ म्हणताय नी गे तू शिका जाणले काल शिकवण आहे
2: हे म्हणल्यावर काले कस ही बॉडी असा पडे बॉडी
3: वाऱ्या रोगाची की
2: तू एक अपग्रेड जाऊ नाही बाबा ही बॉडी कसट जायना ही खंच्या की शिप्पाचे कॅप्टन तशें पुरायले हाय फाईल
3: बॉडी पळसा तितले सुलभ आता चल्ल करताय न टीव्ही रिपेरीचे काम म्हणून तुका एक गजल सांगता आयक ती आमची शेल्ली माय आसा न्ही
2: कतकेची
3: वय तिचे पयर फोन करून 1 4 साहेब काजार आसा
2: 1 जाता की शेल्ली माय काजार बैसरली
3: तिके समाधान येईल बस आयक गडबड नका काजार म्हणले कुठले रप्पा वयर
2: असा शेल्ली मायच्या काजार असा
3: झाले काजार असा मग टीव्ही रिपेरी करून दे म्हणून मागीर काजार असा निघे तांगेर म्हणून म्हणजे उरले बरं का आम्ही सोडले सोडून तांगेर गेलो. तांगेर वसून टीव्ही रिपेरी करून दिली. मागीर पळय काजार कोणाचे सीताराम कल्याण टीव्ही सिरियल
2: सांगचे पळयताना साहेब हांवें कालेंगे म्हणून चिंतले. नाही रे त्या म्हातारे कोण बेंगलोर सडी जातले ते शूटिंग करचे कडे सिरियल पळून बसची
3: न्ही चिंतले तशांत करता म्हणून मागीर वगैरे बसलो. नी रे शिपटा ती सिरियल आम्ही पळयल्या रे तीन हप्ते चाल रे काजार काजार काजार रे काजार सुरी जाईना रे बघतो कि बघतो राखून राखून पुरो झाले रे शिपटा
2: तणन लाल घालता पळे काही काजार असल्यावर वार घेऊ
3: ते काजार टीव्ही रे आमच्या हॉलात नी
4: नीरेची पटा पैर शुक्रार संजेर घरा येता सात वारार ही बरें तर कापाडणे सण टीव्ही पळयती असे
2: काले काजार टीव्हीर काजार कापाडणे सण साडवले सण बसले
3: तुमका कळना ते काजार टीव्ही चलताना ते फिलिंग येजे की नका ताका बरें कन घालना मी नेसोन प्रपोज करून मी वॉच करचे रे तू येतलो जायत तुम्ही हंगा उलोवन रावा म्हाका मस्त तू काम असा फेस्त ने पुरा आयदन शीन पडल्या
2: तुझे
4: कसे झाले नी
2: ते सांग अल्पटा
4: आणि ती आमची सोफी माय सात वरणार परत तू फोन कर नो अल्पटा खुई असो रे त्या चेडवाक मारतात रे करतात रे भाऊ सासू माय माव जाव नण पुरं मिळून त्या चेडवाक लगड करतात रे
2: कसा घेतले रे
4: गेलो साहेब माका भियन भावक डोळे दिसतात गे कसे दोंगेर वसून गेलो पळयता काल सिरियल
2: त्या सिरियल फातर पडू
4: त्या सिरियलांत त्या चेडवाक मारता मारतानाच यांची टीव्ही डमार झाला त्या चेडवाक खाले करतीत म्हणल्या भियन असा नी गे माका फोन कर ना पै त्या टीव्ही रिपेरी करून घेऊ म्हणून काय गी माका
2: नाही रे
4: असं येतो साहेब
2: तुझे जीवित बरें साहेबा तुका काय नका हे बायल मनशाचे टीव्ही पार झाल्यार पुरो तंतू विशेष कर रे प्रायवंताचे टीव्ही पार झाल्यार तुझे जीवन सुखमयदायक जीवन जाता साहेब
4: तू बरें आसता साहेबा माकार करताय त्या चेडवाची भीर मत जिंतून थंय गेल्लो साहेबा मागीर गजालेशी झाली जाय तशाला र वरां झाली तू आता आयलो न्ही गे इल्ले फ्रेश जा
2: इल्लो फ्रेश म्हणलं आमका ते इल्लेशे मिठावतात न्ही गेले लावून घेऊन फ्रेश
4: येस
2: येस येस ब्रो थँक्यू

0: तुका कितले पद दिता बापा ती टीवी पळोवन योगा टिका करून बसना काय म्हणून पांय कांद्यार काडला ही पांय काढून जायनासतना कासवो बरी चार पांयान चलो ना साहेब
1: बसा आता लो बसा
2: काले बातू आम्ही सगळी घर असले झाले ना तर तुझी अवस्था जाती निंगी काले बा तुका कोणे सांगले या प्राय योगा करू पैस पळयताना तू स्पायडरमॅन बरी दिसताय
3: तुमका हांव स्पायडर बरी दिसता आमी बाबरी दिसता कितें करचें आमी
4: हॅलो एल्लरिगू गुड मॉर्निंग ನಮ್ಮ ಯಜಮಾನರು ಇವತ್ತು ಸಜ್ಜಿಗೆ ತಂದಿದ್ದಾರೆ ಸಜ್ಜಿಗೆ ಮಾಡುವುದು ಹೇಗೆ ಅಂತ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳುತ್ತೇನೆ
5: ಸಜ್ಜಿಗೆ ಮಾಡುವುದು ಬಾರಿ ಸುಲಭ ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಯ್ತು
4: ಮಾಯ ಕಶಿ ಕರ್ಚನೆ ಈ ಮಾಯಲ್ಲ ಎತ್ತ ತೊಗಲೆ ಸೋಸಾರ ಕೊಳೆತ
5: ಬಗ್ಗೆ ಕಾಲೇ ತುಜಿದೆ ಹಂಗ ಕರೆ ನಿಸ್ತಗೊಂಡು ನಾಯ್ನ ತುಕ ತಂದು ಸಜ್ಜಿಗೆ ಕರ್ತಾಗಿ
4: ಪೊಳೆ ಪೊಳೆ ಕೊನೆಗೆ ಹಾಕ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ಗೆಲ್ಲ ಬಳೆ
5: ಕಾಲಂಗಲ್ಲ
4: ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ನಿಮ್ಮ ಮಾವನವರು ನಗ್ನಾಸನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೊಂದು ಪೆಟಿಕೋಟ್ ಆದರೂ ಕೊಡಿ ಮುಣ
5: ಅಳೆಗೋ ಅಶಂತಲ್ಲ ತುಕ ತಂದು ಮಸ್ತು ಏತತ್ತೆ ಕಾಲೆ ಬಟನ್ ಎತ್ತೆ ಎಂತ ತುಕ ಬರೇ ನಿಂಗಿ ಮಗಿರ್ ಪೈಸೆ ಏತತ್ತೆ ಇದಂತ ಒಯ್ಗೆ
4: ಒಯ್ ಒಯ್ ಅಶಂತಲ್ಲ ಪೈಸೆ ದಾಡ್ತೇ ನೀ ಮಟಿ ಗಣ ಮುಂಗ
5: ಅಳೆಗೋ ಪುತ್ತ ತುಜೆ ಸುತ್ತಾರಿ ಡ್ರೈವ್ ಡೌನ್ ಜಲ್ಲೆ ಜಲ್ಲರ್ ತ್ಯಾ ಇಲ್ಲ ಬುರ್ಕ್ಯಾಂಗ್ ಕೋಟಾ ದಿ ಮಿಸ್ ಕಲದ ಸೊಕ್ಲೋ ದಿ ತಂದು ಬಸ್ಸೆ ನೈ ಕಲ್ಲೆಮೋ
4: ಜೈ ಜೈ ಏ ಆ ಬುರ್ಕ್ಯಾನೋ ಕೋಟಾ ಅಗ್ದಿತ ಅಲ್ಲೇ ಅನಿ ಬಸ್ಲಿ
5: ಒಸ ಪುತ್ತ ಮಿಸ್ ಕಲ ಒಸ
3: ದೇವ ಮುಜಾ म्हणजे जाले म्हण तितलं म्हणजे
5: मागीर काले तुमकां हांवें कितल्या पोटी सांगले ते टीवी पळोवचे आनी ते बाबा रामदेवचे योगा करचे ते ह्या प्रायर जाता गी आतां हाडा मोडटात तुमकां तितलें समजना गी आदल्या पोटी काले जाले कोत्ता गी तुमकां आ घरा कोणी नातल्या वेळार तुमी फेरमारी रुखां सुत्त गेल्ल्या भशेन वो पायण नाका गोमट्या सुत्त गेल्लो सोडयल्ले कोणे कोत्ताय तुमकां बापू ते बेटे गेल्ले डेली इस्पत्र्या बरी सोडयले कोत्ताय तुमकां
3: अरे मगे वो खान गेल्लो जीव वगे बसोंक जायना मोती गेल्ले जीव आगिल्ले खुशाल जावन दी म्हणून केले हांवें
5: तरणाटे प्रायर काम केले पुरो आता प्रायज आसतना रे ये भितर हांव काय म्हणून कोटा दिता ये दीस वेताना ल्हान भुरग्यांक भरी जावचे हे प्रे जाता की आमकां प्राय वेताना
6: गुड मॉर्निंग अमिये शुभोदया सुप्रभाता देव बरो दीस
7: रे शिपाट तुमच्या शिपर म्हणी म्हाका एक काम मेळत गी
6: नाही म्हणे सकाळ कडे तुझे काल नाही म्हणे तू इतल्या सोबीत कोंकणी पिंतुराची हिरोईन बैसर साहेब तुका कित्याक म्हणे शिपर काम
7: शिपर काम करतल्यांक बरो सांभाळा सांभाळ हांवें आयकल्ले रे
6: सारखे सांगलाय म्हणये काय नाका आता जस्ट मजंत नाव या विजया बँकात जस्ट सिबर्ट डिसोजा म्हणून टाईप कर मजे नाव गल्लेन्स असं पळय कम्प्युटरचे मॉनिटर एक क्वेश्चन तांग वता
8: वय वय पयर हांव विजया बँकात गेल्लो सिबर्टाचे नाव घालूंक सांगले नाव गलत तुम्ही मॉनिटर एक क्वेश्चन तांग घाले मागीर साईड नसले स्लॅबाक तिचे गुज्जी काढून उभे केले
6: रे साईडीन असल्या स्लॅबाक तिची गुज्जी काढून दवरूंक कम्प्युटर दोर जे टेबलाचा पाय मोडला रे अळे फोन ये शिबट समेत कळीत असा आणि बँकांनी सांगचे असा मस्तपटी शिबट नी हण इल्ल बँक बेड जाग इल्लाके जाग इल्ल मने डिडीटी हाकी चिंचो पाले हाकी तिक पालो हाकी मनेली गंट बाळी हाकी
8: नी रे डिडीटी इल्ली समागल जायती नाजाल्या वाळ येते
6: यो अपग्रेड जायना उन्ये टेम्पर असं देऊन ये तुका शिप्पर काम जाय म्हणता येऊन ये शिप्पर कळलं काम करता येऊन ये तू तुका कळलं काम देऊचे
7: जायत रे हे काम मिळणार झाले
6: वेगळी
7: पैसे मिळतात रे
6: जाय तर तुका हे काम करता ये तुझे रांधप बरं असा तू शिप्पर तुका फूड सेक्शन ट्राय करता केटरिंग आमच्या हांव ट्राय करता
7: वय वय वय हांवें रांदिल्ले बरें जाता रे शिपाटा
6: ओनये सत्य सांगता या ओनियन रांदिल्ले आसा पळय खावचे म्हणे बोटां सक्ती चड कितले यम्मी रांदता बरें कर रांदता तुका हांव फूड सेक्शनांत रांदता
7: जायत पूण त्या कॅटरिंगांत काले काम करूंक शिपाटा
6: काय ना ओनये सकाळी उठल्यार जालें शिप्प सगळें जाडल्यार जालें पुसल्यार जालें चारय जाणां धुल्यार जालें मागीर म्हाका न्ही घरा सिंग चात इंटी करून दिल्यार जालें
8: जालें काला सिंग
6: कोलिक्स कोलिक्स कोलिक्स सांग चात इंटी करून
8: कोलिक्स तुका काला सिंग आता कोलिक्स न्ही रे तुवें काला सिंग आनी चात इंटी कर दिवची जाल्यार तूं गॅरंटी खंय मलपे मसली धरून वयचे बोटीर वता घेवन
6: मलपे तोडटा सोड न पूल तोडी वसना बावी येल्ली कप्पे ताजे सोडून ये